0: ती मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गार्ड दिवे ही एफएम दिवे ही नाइक
1: नो दिह एक मेगाहर्ट्ज दिवे ही एफएम
2: रीत आपा तो वेस्ट रीत